0: साठी. आणि मग त्याच्यानंतर त्यांना मॅडमने आम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं आणि सगळ्यांचं अभिनंदन केलं, कॉफी पाजली आणि त्यानंतर मराठी सेक्शन मधल्या एका माणसाला देऊन आमच्याकडे की त्यांनी सगळं आम्हाला स्टेशन दाखवलं, म्हणजे सगळ्या स्टेशनची ओळख करून दिली आणि त्यातल्या सगळ्या सेक्शन्स आणि सगळे स्टुडिओज त्यावेळी बघताना, अर्थात आताचं जे आकाशवाणीचं जे स्वरूप आहे त्यापेक्षा त्यावेळी खूपच वेगळं होतं. म्हणजे एक तर ती जुनी बिल्डिंग होती पण त्याला एक ऐतिहासिक असं हे होतं, म्हणजे ते
1: वारसा होता.
0: बिल्डिंग मध्ये आलं की असं आपण खूप काहीतरी जुन्या ह्याच्यात आलोय असं वाटायचं. आणि स्टुडिओज पण खूप मर्यादित होते, त्यामुळे स्टुडिओज मिळणं रेकॉर्डिंगला पण खूप मोठी अवघड गोष्ट असायची, म्हणजे सगळेजण त्याच्यासाठी लाईन लावून बसलेले असायचे. पण त्या दिवशी खूप म्हणजे बावडेकर मॅडमनी आमचं अभिनंदन केलं, सगळे आकाशवाणीतले सगळे सेक्शन्स दाखवले आणि 4 ते 5 दिवस मला वाटतं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग पण दिलं
1: बरं
0: की काम कसं करायचं. म्हणजे नातू मॅडमच्या समोर आम्ही बसून ते शिकलो.
1: आता मी तेच तुम्हाला विचारणार होते की त्यावेळी आकाशवाणीच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं.
0: कार्यक्रम असे सोमवार आणि शुक्रवार 2 दिवस असायचे, सोमवारी दुपारी असायचा आणि शुक्रवारी संध्याकाळी असायचं, रात्री 8 ते 8:30 असा. तर त्या दोन्हीचं रेकॉर्डिंग जनरली सोमवारचं सेशन झाल्यानंतर रेकॉर्डिंग करायचं असा प्रघात होता, म्हणजे असंच केलं जायचं. आणि कार्यक्रम सगळ्या पद्धतीचे असायचे, म्हणजे मुलांसाठी काही कार्यक्रम किंवा काही भाषणं, काही लघुनाटिका, काव्य वाचन, असे वेगवेगळे स्वरूपाचे कार्यक्रम असायचे. खूप विविधता होती कार्यक्रमात,
1: म्हणजे ते स्वरूप ते बदलत चाललेलं आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की आता गेल्या काही दशकात आकाशवाणीमध्ये कोणते महत्वाचे बदल झाले आहेत असं तुम्हाला वाटतं.
0: खूपच बदल झाले आहेत त्यांनी, म्हणजे रेकॉर्डिंगच्या निमित्ताने जेव्हा रेडिओ स्टेशनला येतो. एक तर बिल्डिंग बदलली, एवढे सारे स्टुडिओज, म्हणजे पहिला रेकॉर्डिंग व्हायचा दुसरा तयार असायचा की कधी एकदा हा स्टुडिओ रिकामा होतो आणि आम्ही कधी आत जातो, त्यामुळे रेकॉर्डिंगला खूप वेळ लागायचा. त्याच्यानंतर आता डिजिटलायझेशन आणि तुमचं एडिटिंग वगैरे हा पार्ट जो तंत्रज्ञान जेवढं विकसित झाले तेवढं तेव्हा नव्हतं, त्यामुळे रेकॉर्डिंग ही खूप तशी जिकरीची बाब होती.
1: बरं,
0: म्हणजे खूप मॅन्युअली खूप गोष्टी कराव्या लागायच्या, रिटेक्स पुष्कळ वेळा व्हायचे.
1: बरं,
0: पण त्या मानाने आता तुम्ही पुष्कळ आणि त्याच्यामुळे क्वालिटी पण खूप चांगली झाली आहे, म्हणजे त्याच्यात काही आता आवाज येत नाहीत किंवा खूप चांगल्या रीतीने आपण ते प्रेझेंट करू शकतो असं मला वाटतं. म्हणजे
2: श्रोते हो, आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल याविषयी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अरुणा देशपांडे यांच्याशी संवाद साधत आहोत. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे.
1: तुम्ही आताच बोललात की खूप अवघड गोष्ट होती तेव्हा रेकॉर्डिंग करणं, आता तंत्रज्ञानामुळे ती सोपी झाली, पण त्यावेळेला तुम्ही कसं रेकॉर्डिंग करायचं, म्हणजे काय तुमचं तंत्रज्ञान होतं किंवा काय गोष्टी वापरल्या जायच्या रेकॉर्डिंगसाठी.
0: मॅन्युअली आम्ही सगळं हाताळत होतो ते, आता जे तुम्ही डिजिटलाइज झालंय तसं आम्ही मॅन्युअली सगळं करायचो. म्हणजे आता समजा लहान मुलांचा जर कार्यक्रम असेल आणि त्यांनी लहान मुलांच्या कार्यक्रमात बऱ्याच वेळा रिटेक्स व्हायचे,
1: बरं,
0: कारण त्या मध्येच कुठलं तरी वाक्यच हे झालं, कोणीतरी कागदच फडफडवला, काहीतरी केलं, मध्येच बोलला की थांबा थांबा थांबा पुन्हा तिथपासून, खूप जास्त वेळ लागायचा त्याला. आणि नंतर एडिटिंग करताना किंवा मागे जाऊन पुढे जाऊन असं करताना खूप म्हणजे जिकरीच होत.
1: म्हणजे तेव्हा ते ग्रामोफोन वगैरे त्या वस्तू होत्या का?
0: होत्या, म्हणजे ते LPs लावायचो ना, म्हणजे गाणी जी लावायचो शुक्रवारच्या कार्यक्रमात एक थोडासा गद्य आणि पद्य असं दोन्ही असायचं ना, तर गद्याच्या भागामध्ये काहीतरी नाटुकलं की वगैरे असलं तरी दुसऱ्या 2 गाणी किंवा 3 गाणी ती गाण्यांचं रेकॉर्ड आम्ही आधी लायब्ररीत जाऊन आणायचो, LPs होत्या तेव्हा.
1: बरं,
0: आणि मग त्या ज्या गाण्यात जे गाणं लावायचंय त्याच्यापर्यंत आपण ती पिन आणून ठेवायची.
1: बरं,
0: कारण ते ह्याचं बटन ऑन केल्याबरोबर ते एअर वर जाणार, त्यामुळे तेच नेमकं गाणं लागलं पाहिजे याच्यासाठी आधीची आपण निवेदन करताना सुद्धा ती खूप खबरदारी
1: घ्यावी लागेल. बरोबर. आता पुढचा प्रश्न असा आहे की थेट प्रसारण करताना आलेला एखादा आव्हानात्मक अनुभव आहे का तुमच्याकडे, किंवा एखादा कार्यक्रम असा आहे किंवा प्रसंग आहे जो तुम्हाला आजही आठवतो याबद्दल सांगा.
0: हो, नक्कीच. एकदा असंच झालं होतं, म्हणजे मी खर तर कमी वेळा केलेलं आहे पण तरी सुद्धा हे सगळं मॅन्युअली करताना शुक्रवार होता, मला रात्रीचं सेशन होतं 8 ते 8:30 आणि जनरली ट्रान्समिशन सांभाळताना आमच्या बरोबर उर्दू निवेदक पण असायचे, त्यामुळे आम्हाला त्यांचा आधारही असायचा. आम्ही नवीन होतो पण ते अनुभवी होते ना, तर ते सगळं अलर्टनेस खूप म्हणजे तो लाल

0: लाईट गेला, हिरवा आला, त्याच्यानंतर पहिल्यांदा सिग्नेचर ट्यूनचं बटन ऑन केलंय का, त्याच्यानंतर ते बटन खाली करून नंतर अनाउन्सरचं बटन ऑन करायचं, नंतर अनाउन्समेंट द्यायची, या सगळ्या बारी म्हणजे अष्टावधानी असायला पाहिजे हे कसं त्यावेळेला निवेदकाला होतं, आजही असेल कदाचित. पण त्याच्यानंतर एकदा काय झालं की त्या ज्या मॅडम होत्या ते बऱ्याच वेळा न्यूज आणि त्याच्यानंतरचा मराठी कार्यक्रम म्हणजे 40-45 मिनिटं त्यांना मिळायची, त्यामुळे त्या बाहेर गेल्या. आणि त्यावेळी स्पूल्सवर असायचं ना, तर तो सेकंड कट म्हणजे ते पेपर लावलेला असायचा, म्हणजे पहिलं रेकॉर्डिंग झालं त्याच्यानंतर छोटासा पेपरचा तुकडा असायचा, त्याच्यानंतर ते दुसरं रेकॉर्डिंग, तर ते दुसऱ्या रेकॉर्डिंगला पेपरचं कटिंग उडवून त्याच्यानंतर ते बरोबर सेट करून ठेवलेलं होतं, पण ते एअरवर जातच नव्हतं.
1: बरं,
0: काय झालं मला कळेस ना. आणि मग आता स्टुडिओ सोडून जायचं कसं, बरं त्या मॅडम पण नाहीयेत, असे एक क्षणभर म्हणजे काही सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंड गेले असतील, आणि मी दरवाजापर्यंत जाणार, दरवाजा उघडणार तोपर्यंत ड्युटी ऑफिसर तिकडून आले आणि म्हणाले काय एअरवर जात नाहीये. तर मी म्हणलं एअरवर जात नाही, सगळं आहे रेडी आहे. ते म्हणाले बटन नाही ऑन केलं ना तुम्ही. इतकं त्यावेळी टेन्शन आलं की अशी तशी थोडी काय म्हणतात त्याला चॅलेंजेस स्वीकारण्याची गोष्ट होती ना, ती खूप छान,
1: म्हणजे ते एक आव्हान
0: मला आणि मजा यायची.
1: आता हे सगळं करत असताना कधी तुम्हाला श्रोत्यांकडून काही प्रतिसाद मिळाला का, म्हणजे काही प्रेरणा मिळाली का तुम्हाला?
0: श्रोत्यांकडनं प्रतिसाद नक्कीच, अर्थात थोडस कसं असतं की आपले कौतुक करणारी माणसं पण असतात.
1: हो.
0: आणि त्याच्यानंतर मी एकदा टीव्हीवर ऑडिशन द्यायला गेले, तेव्हा एक रामंतपूरचा DD1 होता फक्त, तर त्यावेळी टीव्हीवर ऑडिशन द्यायला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमची आकाशवाणीची टेस्ट तुम्ही पास आहात, त्यामुळे तुमचं व्हॉइस टेस्ट आम्ही घेणार नाही, फक्त स्क्रीन टेस्ट घेऊ. आणि अजून एक म्हणजे आता आम्ही कुठल्याही याच्यावर जेव्हा आम्ही एखादं भाषण देतो किंवा काहीतरी एखादं रेकॉर्डिंग कुठल्या ग्रुपवर टाकतो किंवा असे अनेक वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये कधी स्वाध्याय करतो, तर त्यावेळी कौतुकाने काही लोक असं आवर्जून म्हणतात की आकाशवाणीतला आवाज ऐकल्यासारखं वाटलं.
1: किती मोठी म्हणजे
0: ही सुद्धा पावती
1: तुम्हाला.
0: पावतीच आहे ना.
1: बरोबर, खूप मोठी पावती मिळाली. आता हा 90 वर्षाचा जो टप्पा आहे आकाशवाणीचा, हा आता किती महत्वाचा आहे?
0: खूपच महत्वाचा आहे. म्हणजे आकाशवाणीने आतापर्यंत एकतर मला स्वतःला म्हणजे एकंदरीतच सगळ्या कार्यक्रमांच्या बाबतीत मला असं वाटतं की आकाशवाणीने त्यांचा दर्जा ठेवलेला आहे.
1: बरोबर आहे,
0: तो दर्जा राखणं खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने मला आकाशवाणीचं काम खूप मोठं वाटतं.
1: अरुणा मॅडम, आता नव्या पिढीतले जे उद्घोषक बनू इच्छितात तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन द्याल?
0: निश्चितच, तुम्ही सगळे प्रोफेशनल हा ट्रेंड असाल, पण तरी सुद्धा या प्रोफेशनमध्ये मला असं वाटतं की नित्य नूतन काय करता येईल, म्हणजे आपल्याला त्याच गोष्टींचं उद्घोषणा करायची किंवा निवेदन करायचंय, पण ते करताना नवीन कसं करता येईल हा विचार प्रत्येक वेळी करायला लागतो. आणि तो केला तर म्हणजे कसं असतं की कार्यक्रमाच्या वेळी निवेदकाची भूमिका फार महत्वाची असते, कारण त्याच्यामुळे श्रोत्यांच्या मनातली उत्कंठा वाढली पाहिजे की नेमकं आहे काय कार्यक्रमात.
1: हो.
0: आणि ही उत्कंठा वाढवण्याचं काम निवेदकांनी करायला पाहिजे, ते उत्तम निवेदकाचं लक्षण आहे. तर हा एक फार मोठा आणि त्यानिमित्ताने आपल्याला सुद्धा एक विचारांना चालना, क्रिएटिव्हिटी आपल्यातली सुद्धा जागी होते की आपण यावेळेला नवीन काय करूयात.
1: हो ना, बरोबर,
0: हा प्रत्येक वेळी विचार करायला.
1: बरोबर आहे. अरुणा देशपांडे मॅडम, आता जाता जाता शेवटी आकाशवाणी या प्रसार माध्यमाबद्दल तुमची भावना काय आहे?
0: मला आकाशवाणी हा शब्दच खर तर खूप आवडतो, म्हणजे हा जो आला तो म्हणजे अगदी आपल्या पुराणात म्हणजे महाभारतात किंवा त्याच्याही आधी पासून आपण त्याचे रेफरन्सेस म्हणजे आकाशवाणी झाली आणि असं म्हणतो, तर हा शब्द नेमका अक्षोहणी किंवा याच्यावरून आला असेल, तर पंडित नरेंद्र शर्मा यांनी हा पहिल्यांदा हा शब्द घेतला. म्हैसूरचे प्राध्यापक MV गोपाळ स्वामी जे होते यांनी खासगी रेडिओला हे नाव दिलं होतं, पण किती समर्पक नाव आहे, म्हणजे त्याच्यात कुठलाही इंग्लिशचा प्रभाव नाही आहे, म्हणजे आपलं स्वतःचं स्वत्व टिकून आकाशवाणी नावातच त्याचं मोठेपण आहे.
1: हो ना, बरोबर आहे.
0: आणि हैदराबाद संस्थानाबद्दल तुम्हाला कदाचित नवीन या 90 वर्षाच्या निमित्ताने आपण आठवण काढली पाहिजे की हैदराबाद संस्थानातलं पहिलं रेडिओ स्टेशन डेक्कन रेडिओ हा निजाम रेडिओ 3 फेब्रुवारी 1935 ला मीर उस्मान अली खान यांनी 200 वॅटच्या प्रसारण क्षमतेसह सुरू केला होता, आणि त्यानंतर मग 56 भारत सरकारने तो आपल्याकडे घेतला. पण आकाशवाणी हे त्यावेळेला खेडोपाडी गावागावात म्हणजे 1960 च्या दशकात 70 च्या दशकात जर आपण विचार केला

0: ला, तर खेड्यातल्या लोकांना सुद्धा एक तर बातम्या क्रिकेट,
1: हो
0: आम्हाला लहानपणी क्रिकेटचा खरं तर खूप राग यायचा, कारण क्रिकेट असलेल्या दिवशी दिवसभर कॉमेंट्री असायची रेडिओवर आणि सगळी मुलं ती रेडिओ ट्रान्झिस्टर कानाला घेऊन फिरायची. ही त्याची लोकप्रियता आहे.
1: हो,
0: म्हणजे अगदी खेड्यापाड्यापर्यंत, अगदी टोकापर्यंत भारतातल्या रेडिओ हा पहिल्यांदा गेला.
1: हो,
0: तेव्हा आकाशवाणीचं महत्व त्या दृष्टीने खूपच मोठं आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या या विशेष प्रवासाबद्दल आज आपण अरुणा देशपांडे मॅडम यांच्याकडून अनेक महत्वपूर्ण अनुभव ऐकलेत. त्यांच्या आठवणीमधून आणि विचारांमधून आकाशवाणीशी असलेलं नातं अधिक स्पष्ट झालं. त्यामुळं 90 वर्षांनंतरही आकाशवाणीचा आवाज तितक्याच विश्वासानं आणि जवळीकतेनं आपल्यापर्यंत पोहोचत आहे, हीच त्याची खरी ताकद आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी ही आकाशवाणी आता शताब्दीच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि यापुढे देखील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात शंका नाही. अरुणा देशपांडे मॅडम, आपण आपला बहुमल्य वेळ काढून आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात, त्यासाठी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या श्रंखलेअंतर्गत आजच्या पहिल्या भागात सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अरुणा देशपांडे यांची सीमा कुलगणी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. श्रोते हो, आकाशवाणीवर नाट्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, चित्रपट संगीत, भजन अशा वेगवेगळ्या प्रकारचे संगीत प्रकार प्रसारित केले जातात आणि याच संगीताच्या प्रकारात आज आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या स्वरातील भावस्पर्शी गीत. गीतकार आहेत यशवंत देव आणि संगीतकार प्रभाकर.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखलेअंतर्गत दुसऱ्या भागात एका नवीन मान्यवरांसह येत्या बुधवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत सीमा कुलकर्णीचा नमस्कार.